0: ngasigi na chomda thamzari mai pakla balomi kalen gi manama sing thabada mai pakla balomi pakpi thoksongo unodona wari shaba unabiribi merina oinam thoram puthokpi nongthombam roma
1: miyoibena hotnabada ngamdaba karilai hotpu hotnarabadi mai pakpa haibasi nongmadi soidrabani karisu laitaba mina singthanabidraba miyoi kaya mahaki akhangkanba hotnaba leptaba hanba laitaba thongnana mana mana thungge khanna tankiba lamthungpham kaya yaukiba mai pakkibagi wari aikoina tattana tari uri manipurdasu lam kaya da thawaya wa miyoi kaya na hotnabagi mahai phangnakiba ngaktani hiram amada natraga amada mai pakiba miyoi kayagi mapau pujari ba thoramni mai paklaba lomi
2: ngasi akashpani imphalgi mai paklaba lomi thoramgi damakta unaduna wari watai sanajaga doribasi bisnupur district ke manung channa khoizumanda leiba manama sing thabada mai paklaba lomi pakpi thokchongani ahanu maktada ichemabu taram nokchari
3: ahama maktada akashpani imphal amadi lingbi leiba chirena boso kongnumjari tabiriba mayam boso aina khorumjari
2: ichi ngasi khoi wari sanajaga do ichi se kalengi manama sing thabasida ya mai pak na changsin bi basidani aduna hauje hauje thabiri base kari kari manama sing no ಅದುದಗಿ ದುಮ್ ಹಾನ ಹೌರಗ ಮ್ಯಾಮ್ ಪುನ ಅಂತ ಖಂಗ್ಮಿನಸಿ
3: ಹುಜಿಕ್ ಚೆ ಐನ ಥಾರಿ ಜೆ ಬೇಲಂದಿ ಲೌ ಸಂಗ ಮಮ ಸಿಬೋ ಸಂಗ ಮಮ ಅದುಗ ಅಕೋಯ್ನ ಹವಾಯ್ ಚಿಮ್ ಹೈನೇ ಅಸಿ ಜೆ ಲೌ ಸಂಗ ಮಮಗ ಅದಗಿ ಮುರೋ ಲೌ ಸಂಗ ಮುಕ ಖಾಮೇಲ ಸಿಮ್ ಬಸು ಥಾಯ್ ಥಬಿ ಥಾಯ್ ಅದಗಿ ಕೋಬಿ ಫುಲ್ ಕೋಬಿ ಲೈ ಮತ ಮತಂಗಿ ಜೆ ಅಚುಮ್ ಲೋಯ್ನ ಮಗ ಥಾರೆ
2: ಅದುಗ ಚೆ ಹುಜಿ ಹುಜಿ ಸಿಗಿ ಮ್ಯಾಮ್ ಥಾರಿ ಸಿಂಗ್ಸೆ ಹುಜಿ ಹುಜಿ ಸೆ ಮ್ಯಾಮ್ ದ ಫಂಗ್ಹನ್ಬ ಹೌರಬ ಖಾಮೇ ಅಸಿ ಬಸು ಹುಜಿ ಮತಂನಿ ಕೋ ಅದು ಮ್ಯಾಮ್ ದ ಫಂಗ್ಹಲೆ ಅದಗಿ ಸೆಬೋ ಥಬಿ ನ ಚಿಂಗ್ಬ ಮ್ಯಾಮ್ ಸೆ ಅದು ಹುಜಿ ಸೆ ಕೆಜಿ ದ ಕಯಾ ಕಯಾ ಗದಿ ಥದೋಪಿ
3: ಹಾನದಿ ಜಾಮ್ ಹೋಂಗಮೆ ಬೇಲಂದಿ ಕಿಲೋ ದ ಹುಜಿ ಸೆ ನಿಫು ದಗಿ ಹುಜಿ ಜಾಂ ಖೈ ಯೌರೆ ಹೋಯ್
2: ಹೋಯ್
3: ಅದಗಿ ಸೆಬೋ ನಾ ಕುಂತ್ರಾ ದಗಿ ನಾ ಹುಜಿ ನಿಫು ಜೌರೆ ಅದಗಿ ಹವಾಯ್ ಚಿಮ್ಜೆ ಹಾನ ನಿಫು ಒಲಮಿ ಅದು ಹುಜಿಕ್ತಿ ನಿಫು ಮಾಥೋ ನಿಫು ನಿಥೋಜುಪಿ ಅದು ಐನ ಅಚಾಬಿ ಲಾಗನ ಪಜಾಂ ಖೈಜು ಜೊಂಥೋಯೆ ಮತಂ ಮತಂಗಿ ಅದು ಹವಾಯ್ ಸಾಂಗ್ಬಿನ ಕಿಲೋದ ಹಾನ ಕುತ್ರಾ ಪಿರಮಿ ಹುಜಿ ಲುಪ ನಿಫು ಜು ಜೋಲಿ ಅದು ಅಚಾಬಿ ಲಾಕೋದ ಐನ ನಿಫು ನಿಫು ಸುಮಾಯ್ನ ಸೋಸು ಜೋಲೆ ಅದು ಮೊರೋ ಅತೇಕ್ಪದಿ ಹಾನ ಯಾಮ್ ಹೋಂಗಮೆ ಹುಜಿಕ್ತಿ ಕಿಲೋದ ಚಾಮಾಯ್ನ ಜೋಲೆ
2: ಮೊರೋಕ್ಸುದಿ ಚೆ ಉ ಮೊರೋಕದಿ ಥಬಿ ಬಯಾವ್ರ ಮಮಾಂಗ್ದ
3: ಉಮರೋಕ್ಕೆ ಥಾಜದ್ರಿ ಅಕೋಗಿ ಉಮರೋಕ್ ಮತುಮ್ ತಾಬ ಬುಲೆಟ್ ಹಾಯ್ತಾರೆ ಅಸಿಜೆ ಹಾನ ಮಮಾಂಗ್ ಚಹಿದ ತಾಯ್ ಅದು ಕುಂಚಿದಿ ಮದು ಐ ಥಾಜಾವ ನಮಹೌದ್ರೆ ಐನೋರಿ ಥಾರಿಸಿನ ಸಕತಾನ ಹೈಬ್ರಿಡ್ಗೆ ಮೊರೋಕ್ ಖರ ಛಾಂಗ್ಬ ಹಾಯ್ತಾರೆ ಅಸಿಜೆ ಮಯಾಮ್ನ ಕಮಲೊಯ್ನ ಪಾಮ್ನೈಯೆ ಅದು ಮಮನ್ಜು ಮಾನ ಖರ ಮಯಾಮ್ದಗಿ ವಾಂಗೆ ಅಸಿ ಒಯ್ನ ಲೌ ಸಂಗ ಮಮ ಥಾಜೈ
2: ꯍꯣꯏ ꯍꯣꯏ ꯑꯗꯣ ꯃꯣꯔꯣꯛꯁꯦ ꯂꯣꯏꯅꯃꯛ ꯍꯦꯛꯑꯒ ꯌꯣꯟꯕꯗꯤ ꯉꯝꯗꯕꯁꯨ ꯌꯥꯎꯕꯅꯤꯅ ꯃꯔꯛꯇ ꯑꯩꯈꯣꯏꯅ ꯊꯦꯡꯅꯖꯕꯗ ꯃꯣꯔꯣꯛꯁꯦ ꯃꯨꯜꯂꯀꯥꯟ ꯍꯥꯏꯇꯥꯔꯦ ꯉꯥꯡꯁꯪ ꯉꯥꯡꯁꯪ ꯉꯥꯡꯕ ꯃꯇꯝꯁꯤꯗ ꯍꯦꯛꯑꯒ ꯋꯥꯏꯒ ꯇꯧꯔꯒ ꯃꯩ ꯊꯥꯕ ꯑꯗꯨꯃꯥꯏꯅ ꯇꯧꯔꯒ ꯀꯪꯍꯟꯕꯒꯁꯨ ꯑꯗꯨꯝ ꯌꯥꯎꯋꯦ ꯑꯗꯨꯝꯕꯨꯗꯤ ꯇꯧꯕꯤꯕ꯭ꯔꯥ ꯆꯦ
3: ꯑꯗꯨꯒꯨꯝꯕꯗꯤ ꯑꯩꯒꯤꯗꯤ ꯇꯧꯗ꯭ꯔꯦ ꯇꯧꯗ꯭ꯔꯦ ꯍꯥꯏꯕꯗꯤ ꯕ꯭ꯔꯤꯁꯦꯝꯄꯣꯁꯤꯗꯒꯤ ꯏꯆꯦ ꯄꯥꯝꯃꯣꯁꯤꯗ ꯑꯩꯅ ꯈꯨꯂꯪꯗꯣ ꯏꯆꯦ ꯁꯨꯃꯥꯏꯅ ꯃꯤ ꯑꯌꯨꯛ ꯅꯨꯡꯊꯤꯟꯁꯤꯗ ꯆꯥꯛ ꯄꯨꯔꯒ ꯂꯥꯛꯄꯤꯔꯣ ꯃꯤ ꯀꯨꯟꯊ꯭ꯔꯥꯃꯨꯛ ꯑꯗꯨꯃꯥꯏꯅ ꯍꯦꯛꯅꯅꯕ ꯑꯌꯨꯛꯇ ꯇꯔꯥꯃꯉꯥ ꯅꯨꯡꯊꯤꯟꯗ ꯇꯔꯥꯃꯉꯥ ꯀꯨꯟꯊ꯭ꯔꯥꯃꯨꯛ ꯁꯨꯃꯥꯏꯅ ꯇꯧꯔꯒ ꯍꯦꯛꯄꯤꯔꯒ ꯏꯆꯦ ꯇꯧꯖꯔꯦ ꯃꯣꯏꯁꯤꯅ ꯑꯌꯨꯛ ꯅꯨꯡꯊꯤꯟꯁꯦ ꯄꯥꯔꯒ ꯅꯨꯃꯤꯠ ꯅꯤꯅꯤ ꯍꯨꯝꯅꯤꯁꯤꯗ ꯍꯦꯛꯈꯤꯕꯁꯤꯅ ꯑꯩ ꯑꯉꯥꯡꯕ ꯍꯥꯏꯕꯗꯨꯃ ꯑꯩ ꯊꯦꯡꯅꯗ꯭ꯔꯦ ꯍꯥꯏꯕꯗꯤ ꯍꯧꯖꯤꯛꯁꯦ ꯇꯥꯡꯉꯕꯅꯤꯅ ꯑꯩꯁꯨ ꯌꯣꯜ ꯍꯧꯕꯁꯦ ꯂꯩꯇꯕꯅꯤꯅ ꯌꯣꯟꯅꯕꯒꯤꯗꯃꯛ ꯑꯗꯨꯃꯥꯏꯅ ꯏꯆꯦ ꯂꯤꯅꯥꯎꯁꯤꯡꯗꯨꯒ ꯍꯦꯛꯃꯤꯟꯅꯔꯦ ꯑꯗꯨꯅ ꯑꯉꯥꯡꯕ ꯍꯥꯏꯕꯁꯦ ꯑꯩꯒꯤ ꯄꯨꯊꯣꯛꯇ꯭ꯔꯦ
2: ꯃꯨꯟꯕ ꯅꯪꯗ꯭ꯔꯦꯕ ꯃꯌꯥꯝꯗ ꯑꯗꯨꯝ ꯐꯪꯍꯟꯕꯁꯤꯅ ꯑꯗꯨꯝ ꯍꯥꯜꯂꯦꯕꯀꯣ ꯃꯁꯤꯃꯛꯁꯨ ꯇꯥꯕꯗꯁꯨ ꯌꯥꯝ ꯅꯨꯡꯉꯥꯏ ꯍꯣꯏ ꯑꯗꯨ ꯍꯧꯖꯤꯛ ꯍꯧꯖꯤꯛ ꯊꯥꯔꯤꯕ ꯂꯧꯐꯝꯁꯤꯗꯤ ꯏꯁꯥꯒꯤ ꯂꯧꯐꯝꯂ ꯑꯗꯨꯒ ꯄꯥꯛꯄ ꯆꯥꯎꯕꯁꯤꯅ ꯀꯌꯥꯃꯨꯛꯅꯣ ꯑꯗꯨꯁꯨ ꯑꯝꯇꯪ ꯈꯪꯖꯒꯦ
3: ꯑꯩ ꯏꯁꯥꯒꯤ ꯂꯧꯐꯝꯅꯤ ꯏꯁꯥꯒꯤ ꯂꯧꯁꯦ ꯂꯧꯄꯔꯤ ꯑꯅꯤꯃꯨꯛ ꯁꯨꯃꯥꯏꯅ ꯑꯣꯏꯔꯤ
2: ꯍꯣꯏ ꯑꯗꯨ ꯀꯌꯥꯝꯗꯤ ꯀꯨꯏꯔꯦ ꯏꯆꯦ ꯍꯥꯏꯗꯤ ꯁꯨꯃꯥꯏꯅ ꯃꯅꯥ ꯃꯁꯤꯡ ꯊꯥꯕ ꯁꯤꯟꯐꯝꯁꯤꯗ ꯆꯪꯁꯤꯟꯕꯤꯔꯛꯄꯁꯦ
3: ꯆꯍꯤ ꯀꯨꯟꯒ ꯇꯔꯨꯛ ꯁꯨꯃꯥꯏꯅ ꯍꯥꯏꯖꯔꯛꯏ ꯑꯩꯅ ꯍꯤꯡꯒꯣꯡ ꯀꯣꯏꯕꯒꯤ ꯀꯩꯅꯣꯁꯤꯗ ꯆꯪꯖꯔꯛꯏ
2: ꯍꯣꯏ ꯍꯣꯏ ꯑꯗꯣ ꯏꯁꯥ ꯏꯇꯣꯝꯗꯅꯗꯤ ꯇꯧꯕꯗꯤ ꯑꯣꯏꯔꯝꯃꯣꯏꯗꯣꯏꯅꯦꯕ ꯀꯅꯥ ꯀꯅꯥꯒꯤ ꯃꯇꯦꯡꯒ ꯂꯣꯏꯅꯅꯗꯤ ꯇꯧꯔꯤꯕꯅꯣ ꯑꯗꯨꯁꯨ ꯑꯝꯇꯪ ꯍꯥꯏꯕꯤꯌꯨ
3: ꯑꯩꯒꯤ ꯏꯄꯨꯔꯣꯏꯕꯒꯤ ꯃꯈꯥꯗ ꯍꯤꯡꯒꯣꯡꯁꯦ ꯀꯣꯏꯖꯕꯅꯤ ꯍꯥꯏꯇꯥꯔꯦ
2: ꯑꯗꯣ ꯃꯇꯥꯡꯁꯤꯗ ꯏꯄꯨꯔꯣꯏꯕꯒꯤ ꯃꯤꯡ ꯑꯗꯨꯒ ꯏꯆꯥ ꯀꯌꯥ ꯂꯩꯔꯕ ꯍꯥꯏꯕꯅꯆꯤꯡꯕꯗꯨꯁꯨ ꯑꯝꯇꯪ ꯍꯥꯏꯕꯤꯌꯨ
3: ꯑꯩꯒꯤ ꯏꯄꯨꯔꯣꯏꯕꯒꯤ ꯃꯤꯡꯅ ꯊꯧꯆꯣꯝ ꯁ꯭ꯌꯥꯝ ꯁꯤꯡ ꯑꯗꯨꯒ ꯑꯩꯒꯤ ꯏꯆꯥꯅꯨꯄꯥ ꯑꯍꯟꯒꯤꯅ ꯊꯧꯆꯣꯝ ꯁꯟꯖꯨ ꯑꯗꯨꯒ ꯑꯅꯤꯁꯨꯕ ꯏꯆꯥꯁꯤꯅ ꯊꯧꯆꯣꯝ ꯖꯦꯅꯤꯁ
2: ꯑꯗꯣ ꯏꯆꯥꯁꯤꯡꯁꯤꯗꯤ ꯀ꯭ꯂꯥꯁ ꯀꯌꯥ ꯀꯌꯥꯒ ꯇꯝꯃꯤ ꯍꯧꯖꯤꯛꯁꯦ
3: ꯑꯩꯒꯤ ꯏꯆꯥꯅꯨꯄꯥ ꯑꯍꯟꯁꯤ ग्रेजुएसन लोरे हुजिक दिल्ली दा कंपनी की थब मा समायन तौजरी अदुवा इजानुपा अतोमबसिना हैदराबाद तगी दुयेप लोरमगा हुजि दिउ दा तामनाबे तौजरी
2: यामसु नुङाय ताजब द अदु होजे होजे मनामसिं थाबसिदा करी करी खुदों चादबगदि मायुकनाबिबलै नोंचिंगि फिबमसे ममांगै मतंगा हुजिका यामना खेनाबसे एखै खुदिं मंगना थेंनारिबनिना सिगि मतांग स्थिति कै कै खुदों चादबगदि मायुकनाबि
3: खुदों चादबाय जे अदुकि मतिक चाद्रे नसागि अखैना पोसिमा थानाबो होनाबदा अखुगि हार हापमदाय उरसु अदगि पोसै मक्ता हिएमदाय उरगासु अजुम नुसिना मरम उरगा जामना नुङाइते अदुइ मथाचो हंदक तारिबा लेंदु कोबी अयामबा लोइनमक लेंदुना मरम उरगा अयामबा लोइ मांगे अदुगि मतुम हुजिक छिमु मोरो कितांग थाबा मतमद मोरो छिमु आहान बा होंगे अदुइ मतुम द हुजिक छिमु कितांग तांगा कोदगि रामु जोन बजे जारे तांग मांग द मांगि बा मैम द हुजिक कितांग मु फरक बा हाय तारे
2: कितांग मे खतपा नमि ए ना हाबी बने कोबी जे करी कोबी थमचे ल कोबी फुल
3: कोबी थमचे त लौ लखाय मु मांगि जे दुगा कोबी फुन द ना मु लौ संग मामा सुमाय ना मांगे अदो मांग ग जु ऐ जों द बया दे हाय द ना ऐ थौना मग लुइना ना नम द ना अखगि लोकेन दो र ग जु ऐ दि पिरि बल लोम बिसे द तौरगा ऐ मांग बया दे जाजा सिकम आइ तौरगा जों जिगे हाय द ना तौदा जानु पिल लोम बिसे ना रे ए इन्दोम चा हा दुदि नंग जारगा दि नुमदा बे कोंथ्रानि पु सुमाय ना कक पंगम ग दि नुमिनिनि हुमिनि सिदां तंग जरा जरा क होसि अदु नत्रा ग दि फरक ताने हाय बदगि तबुन दगि चानु पाजों थ्वे यानु पा ग तौरगा मोय अनि लाए अदुगा नुपि अखै मरि मग ऐ गि इपुरोय ब ग तौरगा जा लगा दुमाय ना हप्ता मै मनुंग द लुय अदुगा कोबि लैदि लौबदि इनिवाने याउद्रे
2: ओ
3: मर मर कोबि लैदि या मांगे अदुगा फुंदि लियन तारगासु अदुम नमदन अदुम जोन गरे खरा पैसा मयामना पिबदुदगि रुपा अमनि गि चांग हंदरगा हाय तारे को तुमहायना तौरगा लुसले उसिना जना
2: ꯑꯩꯅ ꯁꯥꯒꯤ ꯈꯜ ꯀꯥꯏꯔꯛꯄꯁꯤꯅ ꯃꯔꯝ ꯑꯣꯏꯔꯀꯥꯟꯗ ꯃꯔꯨꯑꯣꯏꯅ ꯌꯥꯝꯅ ꯁꯣꯛꯍꯜꯂꯤꯁꯦ ꯑꯩꯈꯣꯏꯒꯤ ꯃꯅꯥ ꯃꯁꯤꯡ ꯊꯥꯕ ꯍꯤꯡꯒꯣꯟ ꯀꯣꯏꯖꯕ ꯂꯧꯎ ꯁꯤꯡꯎ ꯇꯧꯕꯁꯤꯗꯁꯨ ꯍꯦꯟꯅ ꯁꯣꯛꯏꯀꯣ ꯁꯤꯁꯨ ꯍꯧꯖꯤꯛꯁꯦ ꯌꯥꯝꯅ ꯈꯟꯅꯕ ꯇꯣꯄꯤꯛ ꯑꯃꯁꯨ ꯑꯣꯏꯔꯤ ꯑꯗꯨꯒ ꯏꯆꯦ ꯁꯤꯒꯤ ꯁꯤꯟꯐꯝꯁꯤꯗ ꯆꯪꯕꯤꯔꯛꯄꯁꯦ ꯃꯇꯧ ꯀꯝꯗꯧꯅ ꯏꯪꯈꯣꯜ ꯀꯣꯏꯕꯒꯤ ꯁꯤꯟꯐꯝꯁꯤꯗ ꯃꯥꯌꯣꯟ ꯁꯤꯟꯕꯤꯔꯛꯈꯤꯕꯅꯣ ꯁꯤꯒꯤ ꯃꯇꯥꯡꯗꯁꯨ ꯑꯝꯇꯪ ꯍꯥꯏꯕꯤꯌꯨ
3: ꯑꯃꯁꯨꯡ ꯑꯩ ꯑꯃꯗꯤ ꯑꯩꯒꯤ ꯏꯄꯨꯔꯣꯏꯕꯅ ꯍꯤꯡꯒꯣꯟ ꯀꯣꯏꯔꯝꯕꯁꯤꯗ ꯑꯩꯁꯨ ꯑꯦ ꯏꯄꯨꯔꯣꯏꯕꯁꯤꯅ ꯀꯥꯟꯅꯅꯕ ꯊꯕꯛ ꯇꯧꯔꯕꯅꯤꯅ ꯑꯩꯁꯨ ꯁꯤꯒꯤ ꯃꯇꯥꯡꯁꯤꯗ ꯃꯥꯒꯤ ꯃꯇꯨꯡ ꯏꯜꯂꯒ ꯏꯆꯥꯁꯤꯡꯁꯦ ꯁꯦꯝꯗꯕ ꯌꯥꯗꯦ ꯑꯩ ꯏꯆꯥꯁꯤꯡꯁꯦ ꯃꯤꯔꯛ ꯇꯤꯟꯗꯕ ꯌꯥꯗꯦ ꯍꯥꯏꯗꯅ ꯑꯩ ꯊꯕꯛ ꯐꯪꯕ ꯐꯪꯗꯕ ꯍꯥꯏꯕꯗꯨꯗꯤ ꯇꯣꯉꯥꯟꯕꯅꯤꯀꯣ ꯏꯆꯥꯁꯤꯡꯁꯦ ꯑꯩꯈꯣꯏꯅ ꯄꯣꯛꯄꯤꯔꯝꯕꯒꯤ ꯃꯣꯏꯁꯨ ꯅꯨꯡꯉꯥꯏꯖꯁꯅꯨ ꯃꯉꯥꯟ ꯐꯪꯖꯁꯅꯨ ꯍꯥꯏꯗꯅ ꯑꯩ ꯏꯄꯨꯔꯣꯏꯕꯒꯤ ꯃꯇꯨꯡ ꯏꯟꯅꯔꯒ ꯑꯩ ꯄꯩꯁꯥ ꯇꯥꯟꯕꯁꯦ ꯍꯧꯔꯛꯈꯤꯕ
2: ꯍꯣꯏ ꯍꯣꯏ ꯑꯗꯣ ꯍꯧꯖꯤꯛꯁꯦ ꯏꯆꯥ ꯑꯅꯤꯁꯤꯁꯨ ꯌꯥꯝꯅ ꯑꯋꯥꯡ ꯃꯊꯛꯀꯤ ꯃꯍꯩ ꯃꯁꯤꯡ ꯃꯌꯥꯝ ꯇꯝꯍꯟꯕꯤꯔꯒ ꯍꯧꯖꯤꯛ ꯍꯧꯖꯤꯛꯁꯦ ꯑꯇꯣꯞꯄ ꯂꯝꯗꯁꯨ ꯂꯩꯌꯦꯅ ꯇꯥꯛꯄꯤꯈꯤꯕꯗꯣ ꯑꯗꯣ ꯍꯤꯡꯒꯣꯟ ꯀꯣꯏꯕꯒꯤ ꯐꯪꯉꯛꯏꯕ ꯁꯦꯟꯐꯝꯁꯤꯅ ꯑꯗꯨꯃꯛ ꯑꯉꯥꯡꯁꯤꯡ ꯂꯥꯏꯔꯤꯛ ꯇꯝꯍꯟꯕꯁꯤꯗ ꯀꯨꯏꯅ ꯁꯥꯡꯅ ꯍꯣꯠꯅꯕꯤꯔꯛꯏꯅꯤꯀꯣ ꯑꯗꯣ ꯁꯤꯗꯩꯁꯤꯗ ꯑꯗꯨꯝ ꯏꯋꯥ ꯋꯥꯗꯅ ꯄꯥꯡꯊꯣꯛꯄ ꯉꯝꯃꯤ ꯍꯥꯏꯅ ꯈꯟꯕꯤꯕ꯭ꯔꯥ ꯍꯤꯡꯒꯣꯟ ꯀꯣꯏꯕꯁꯤꯅ ꯀꯔꯤ ꯊꯝꯕꯤꯅꯤ
3: ꯍꯤꯡꯒꯣꯟ ꯀꯣꯏꯕꯁꯤꯅ ꯑꯩꯒꯤ ꯏꯆꯥ ꯑꯅꯤ ꯑꯗꯒꯤ ꯑꯩꯒꯤ ꯂꯩꯀꯥꯏꯒꯤ ꯊꯧꯗꯣꯛ ꯋꯥꯊꯣꯛ ꯃꯔꯨ ꯃꯄꯥꯡ ꯁꯤ ꯄꯨꯝꯅꯃꯛꯁꯦ ꯑꯩ ꯍꯤꯡꯒꯣꯟꯁꯤꯗꯒꯤ ꯑꯩꯅ ꯀꯣꯏꯖꯔꯨꯕ ꯁꯤꯗꯒꯤ ꯑꯩ ꯐꯪꯉꯛꯄ ꯄꯩꯁꯥꯗꯨꯅ ꯏꯆꯥꯒꯤ ꯃꯔꯨ ꯃꯄꯥꯡ ꯂꯩꯔꯤꯕ ꯃꯌꯥꯝꯁꯤꯒꯤ ꯂꯣꯏꯅꯃꯛꯁꯦ ꯃꯇꯦꯡ ꯇꯧꯕ ꯉꯝꯖꯕ ꯍꯥꯏ ꯇꯥꯔꯦ
2: ꯍꯣꯏ ꯍꯣꯏ ꯃꯁꯤꯃꯛꯁꯨ ꯇꯥꯕꯗ ꯅꯨꯡꯉꯥꯏꯖꯩꯀꯣ ꯑꯗꯨꯒ ꯏꯆꯦ ꯃꯅꯥ ꯃꯁꯤꯡ ꯊꯥꯕꯒꯤ ꯑꯣꯏꯅꯁꯨ ꯑꯩꯈꯣꯏ ꯃꯅꯥ ꯃꯁꯤꯡꯁꯦ ꯃꯌꯥꯝ ꯑꯃ ꯄꯨꯊꯣꯛꯑꯒꯁꯨ ꯌꯣꯟꯕꯒꯤ ꯃꯇꯥꯡꯁꯦ ꯌꯣꯟꯐꯝ ꯂꯩꯇ꯭ꯔꯒꯗꯤ ꯂꯧꯕꯤꯅꯕ ꯂꯩꯇ꯭ꯔꯗꯤ ꯑꯋꯥꯕ ꯑꯃꯅꯦꯕ ꯑꯗꯨꯃꯥꯏꯅ ꯇꯧꯗꯅ ꯏꯆꯦꯒꯤ ꯑꯣꯏꯅꯗꯤ ꯁꯤꯗ ꯄꯨꯊꯣꯛꯏꯕ ꯄꯣꯠꯊꯣꯛꯁꯤꯡꯁꯦ ꯃꯅꯥ ꯃꯁꯤꯡꯁꯤꯡꯁꯦ ꯀꯔꯝꯅ ꯃꯌꯥꯝꯗ ꯐꯪꯍꯟꯕꯤ ꯑꯗꯨꯁꯨꯝꯇꯪ ꯍꯥꯏꯕꯤꯌꯨ
3: ꯑꯩꯈꯣꯏꯒꯤ ꯌꯣꯟꯕꯒꯤ ꯃꯇꯥꯡꯁꯦ ꯑꯩꯒꯤꯗꯤ ꯏꯆꯥꯅꯨꯄꯤ ꯏꯝꯐꯥꯜꯗ ꯆꯠꯄ ꯑꯃ ꯂꯩ ꯑꯁꯤꯁꯤꯅ ꯏꯝꯐꯥꯜꯗ ꯑꯩꯈꯣꯏ ꯍꯥꯏꯕꯗꯤ ꯑꯩꯈꯣꯏ ꯁ꯭ꯋꯥꯏꯗ ꯈꯨꯖꯨꯃꯥꯟꯗ ꯌꯣꯟꯕꯗꯤ ꯂꯣꯏꯕ ꯉꯝꯕ ꯅꯠꯇꯕꯅꯤꯅ ꯆꯥꯝꯃꯛꯄꯅꯤꯅ ꯏꯆꯥꯅꯨꯄꯤꯁꯤꯅ ꯏꯝꯐꯥꯜꯗ ꯄꯨꯔꯒ ꯌꯣꯜꯂꯦ ꯃꯇꯝꯒꯤ ꯍꯣꯡꯉꯛꯄꯅ ꯍꯣꯡꯉꯛꯄꯒꯤ ꯇꯥꯡꯉꯛꯄꯅ ꯇꯥꯡꯉꯛꯄꯒꯤ ꯑꯗꯨꯃꯥꯏꯅ ꯇꯧꯔꯦ ꯑꯗꯨꯕꯨ ꯌꯥꯔꯤꯉꯩꯗꯤ ꯑꯩꯈꯣꯏꯅ ꯉꯜꯂꯤꯉꯩ ꯃꯇꯝꯗ ꯃꯌꯥꯝꯅ ꯄꯨꯊꯣꯛꯅꯗ꯭ꯔꯤꯉꯩ ꯃꯇꯝꯗ ꯑꯩꯅ ꯍꯥꯟꯅ ꯄꯨꯊꯣꯛꯅꯕꯗꯤ ꯑꯩ ꯑꯌꯥꯝꯕ ꯃꯇꯝꯗ ꯍꯣꯠꯅꯩ ꯑꯗꯨꯒ ꯃꯌꯥꯏꯗ ꯑꯩꯈꯣꯏꯒꯤ ꯍꯣꯡꯉꯛꯀꯗꯧꯕ ꯃꯃꯤꯁꯦ ꯎꯔꯒꯅ ꯑꯩꯈꯣꯏꯒꯤ ꯂꯣꯏꯁꯜꯂꯛꯄꯒꯤ ꯇꯥꯏꯃꯤꯡ ꯑꯁꯤꯗꯩꯗ ꯈꯔ ꯃꯔꯥꯡ ꯀꯥꯏꯅ ꯄꯨꯊꯣꯛꯅꯅꯕ ꯑꯩꯅ ꯑꯃꯨꯛ ꯅꯧꯅ ꯑꯃꯨꯛ ꯊꯥꯕ ꯍꯥꯏ ꯇꯥꯔꯦ ꯃꯌꯥꯝꯅ ꯂꯣꯏꯁꯟꯅꯈꯤꯕꯒꯤ ꯇꯥꯏꯃꯤꯡꯁꯤꯗ ꯑꯩꯅ ꯑꯃꯨꯛ ꯑꯇꯥꯡꯕ ꯅꯪꯅꯕ ꯑꯗꯨꯃꯥꯏꯅ ꯀꯟꯅ ꯍꯣꯠꯅꯔꯒ ꯑꯩ ꯏꯄꯨꯔꯣꯏꯕꯒ ꯇꯧꯔꯒ ꯑꯩꯈꯣꯏ ꯑꯅꯤꯅ ꯍꯣꯠꯅꯩ ꯇꯨꯝꯗ ꯆꯥꯗꯪꯒꯩ ꯍꯥꯏ ꯇꯥꯔꯦ
2: ꯍꯣꯏ

0: la agana email amagi sang da happy gani
1: so
0: I don't know in lai jiga ani je punna ka phawra ga di in lai ge tenju si jagra ni kala go himi se sinna ma gi nga pan changa ga le hoba koi gi ngani ngali to booking ji magi machin jang yam tu na shunga ga magi mana je pak thorupa adaga mana je sahu phal pada ma si yam ma teng pangi
1: then
0: hari bu masala ni je kunai thebi ro adaga ma du kapi re ke di shoi de na sa gi ngangi bo kholi ba ngauru na ba mo yining hulatuna kona samu upha ba phawa ma wai bangang kunai ni thamjagi
1: handa mu lokachari ba chithi asina ishok makhale kai de gi moirang them bembem na thabirak pa chithi ni ngasi gi chithi mashing na manga shuba chithi oiga doi ni ibirakli ba bembem gi warol si taton nachal na नचल की इंखोल क्वा पाबी अनी खक थाजबनी मपुंग मरे फारे चही सु यामले अदुबो लाइबक थीबदी मपानदी साटलगा महेदी अमत ओइब गमदे मसिबु करी वाटपने नो हाइबदो मुतंग ता पिरक लगदी नचलना पुंसी की काउजरोय हाइबिरक पनी
0: थने क्वाजी मनी पोद दम अकोन सु हबेट ना थाप मिसिंग यांग बद उबद दम पानबा adum ngamme ne longare adabo koina mapan di phajana saraga magi mahai un mangam da bai bchi koina sai koina das kusgi matang ma su nai da gra
1: hoi
0: adan ma sida maruaina koina mapan sarak pa hai bolup pa gi matam sida koina ai sai panjagi ba phosphorus ka potassium ga cha si yam ta ka wo to ko nitrogen ji wo di habi de nati ma di adu ga koina phosphorus ka potassium ga ji ma si kharan nam na yau ba magi maruina koi gi koi potassium hari ba har kun chi khara happy bu ko
1: to
0: ga super koi single super phosphate ma chi kwa gi mokhong gi ko ju da phut a hum mari ku magi sa thu ga magi mara na hek lai ra modam za ga chim da kitam ho ga bi ra ga
1: hoi
0: kun super ji chahi ma da ki ji amma gum gi sa ga do potassium na paw am gi sa ada koi na tangai ba na super ga potas ka ji phachana lai nong ji da happy ra ga lai ba chi ko khai bi ka da ba ni ada da ma ka I chup chan mangam gi na ba koi na half ka ga ji yuria da yam pa na ke ji mu khai mu kram happy ba
1: hoi
0: ma de kwa de wa ngram ni na koi da ka pu ya ro
1: na
0: ma khong da ma gi ma chi ba chin ja khra happy ba phai loi na loi na na koi na ngam ma ga di koi na nim ke kum ba khra dum ke ji ma kum ba ni kum dum ya bi bi ai ada ga loi na na koi na kelsi print gan le lai ko kelsang wi saru yau ba ada sigum ba kelsang wi saru yau je ki ji ma kai mo kre mo ka ko ne plop na mix top sin ra ga to san mi ra ga ma gi mo khong ge ko bi da sahi khu ding ge mo ha pi ra ga di sigum ba hai ko wo na ba ja gi ko ne karma kai di kan ma ngam da nai tham ja
1: ta ton ka foi pam bi ama chahi mari ma nga di sure phajana pan ba adu bo chahi khu ding gi hek ta chekhai ba adu ga pum shilak pa sing si yam na toina theng na jai मसीदगी अखोन करम नाथोकदे अमुक्तंग ताक्पिरक पामजै हाइन चिथी इरग थाबिरकलिबसिना हैरोक पात्री कबोले काइदगी तोम्ब नाउरेमना थाबिरक चिथिनी
0: खोन कम्फोइजे खोइ मणिपुरगी ओइना खोइ खोइ किरेगानि मयगी मुनमा मतम साबे मतम जि नोंग मयो मतम तागले
1: होय
0: अदना मरम कांद खोइ कम्फोइजे मसगाम थिहलि अदना मागी मनाद करिद नारम्ब लिप स्पॉट को
1: अदगे
0: से खोइ ट्रैक नोस कांदा mana da khamo ko potaw ma am chi ma chi hai de lo ma kham chal lai adana hai gi nakan nakan jing ji da ki muram murap tar ga kha ba si gi lena si am ta ga lai
1: ase
0: ko ne thra no sa ju khang nei
1: adana
0: hai ba thra no si phut ta yam ta gan ba hai na mulak ma tan da kari na ba kan da nong ju tha ga ma yok no po duoi ba ni da adana hai ba thra no si ji ya ko na propinia ma nam du lai ko mo ye propinia 70% na ma lai अदो कापे आंबाय
1: आदा
0: पोर्टमे सबिना फ्रेंड्स माजे पाउदरनि आदा ग्राम कुंथ्रागे सांगजे सिंगे त्रामा लोर कांदा कोना नुंग हांगो तंजा खरा खल लगा को हाय सिंगजे दा मागे मना के के लोई चोन का थोपी होबा सिमे या दका वय आदा गे अमना गा साई काय बजे कोना मागे कोई हाय गी मकु सिंगजे दा कोई मसा गी सेल जिंगजे koina rigid noina maiwadi ngak khara ling na laina nungta koina calcium boron jem da kawoi adana koi hei thapiri pe chinaw sing jena calcium boron ji kaya happy da ba adana maramoi kan da hei ju yam na line da kai na ma sa moi gali adu ga koi gi a hen be ising hai tar ga si chi khala pa ma tam ji da hei rom da lai la ka doi ni adana hei rom da a hen be ising ji la pa kan si da ma je koi che khai ni ma sa am du ga dai adana sigum ba khara ji koina thing thing hai ba ta ra ga di maru na sa gi hai kai ba ji ko na ji ko na boro ken la ai ko